0: नमस्कार, छत्रपती संभाजीनगर.
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.
2: आता दीप भव MGM विद्यापीठ गीत. गीत आणि संगीत प्राध्यापक डॉक्टर संजय मोहोड, गायिका कविता कृष्णमूर्ती. MGM रेडिओ सादर करीत आहे MGM विद्यापीठ गीत. अत्त दीप भव.

तुमच्या कपाटात वाचून झालेली पुस्तकं तशीच पडून आहेत का? मग आता वेळ आली आहे त्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची. 11 सप्टेंबर आचार्य विनोबा भावे यांच्या जयंती निमित्त MGM युनिव्हर्सिटी घेऊन आली आहे एक अनोखी चळवळ, भूदानातून पुस्तकदानाकडे, पुस्तकदानातून ज्ञानदानाकडे. तुमच्याकडची साहित्य, विज्ञान, इतिहास किंवा स्पर्धा परीक्षेची जुनी नवीन पुस्तकं दान करा आणि गरजू विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा नवा प्रकाश आणा. कॉल करा 9970442355 9372650422 8668402680 किंवा 9860220303. संपर्क साधल्यानंतर विद्यापीठाची टीम आपल्या ठिकाणी येऊन पुस्तकांचं संकलन करेल. तर वेळ आली आहे तुमच्या जुन्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची.

तुमच्या कपाटात वाचून झालेली पुस्तकं तशीच पडून आहेत का? मग आता वेळ आली आहे त्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची. 11 सप्टेंबर आचार्य विनोबा भावे यांच्या जयंती निमित्त MGM युनिव्हर्सिटी घेऊन आली आहे एक अनोखी चळवळ, बुदानातून पुस्तकदानाकडे, पुस्तकदानातून ज्ञानदानाकडे. तुमच्याकडची साहित्य, विज्ञान, इतिहास किंवा स्पर्धा परीक्षेची जुनी नवीन पुस्तकं दान करा आणि गरजू विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा नवा प्रकाश आणा. कॉल करा 9970442355 9372650422 8668402680 किंवा 9860220303. संपर्क साधल्यानंतर विद्यापीठाची टीम आपल्या ठिकाणी येऊन पुस्तकांचं संकलन करेल. तर वेळ आली आहे तुमच्या जुन्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची.

तुमच्या कपाटात वाचून झालेली पुस्तकं तशीच पडून आहेत का? मग आता वेळ आली आहे त्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची. 11 सप्टेंबर आचार्य विनोबा भावे यांच्या जयंती निमित्त MGM युनिव्हर्सिटी घेऊन आली आहे एक अनोखी चळवळ, भूदानातून पुस्तकदानाकडे, पुस्तकदानातून ज्ञानदानाकडे. तुमच्याकडची साहित्य, विज्ञान, इतिहास किंवा स्पर्धा परीक्षेची जुनी नवीन पुस्तकं दान करा आणि गरजू विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा नवा प्रकाश आणा. कॉल करा 9970442355 9372650422 8668402680 किंवा 9860220303. संपर्क साधल्यानंतर विद्यापीठाची टीम आपल्या ठिकाणी येऊन पुस्तकांचं संकलन करेल. तर वेळ आली आहे तुमच्या जुन्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची.

तुमच्या कपाटात वाचून झालेली पुस्तकं तशीच पडून आहेत का? मग आता वेळ आली आहे त्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची. 11 सप्टेंबर आचार्य विनोबा भावे यांच्या जयंती निमित्त MGM युनिव्हर्सिटी घेऊन आली आहे एक अनोखी चळवळ, भूदानातून पुस्तकदानाकडे, पुस्तकदानातून ज्ञानदानाकडे. तुमच्याकडची साहित्य, विज्ञान, इतिहास किंवा स्पर्धा परीक्षेची जुनी नवीन पुस्तकं दान करा आणि गरजू विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा नवा प्रकाश आणा. कॉल करा 9970442355 9372650422 8668402680 किंवा 9860220303. संपर्क साधल्यानंतर विद्यापीठाची टीम आपल्या ठिकाणी येऊन पुस्तकांचं संकलन करेल. तर वेळ आली आहे तुमच्या जुन्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची.

तुमच्या कपाटात वाचून झालेली पुस्तकं तशीच पडून आहेत का? मग आता वेळ आली आहे त्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची. 11 सप्टेंबर आचार्य विनोबा भावे यांच्या जयंती निमित्त MGM युनिव्हर्सिटी घेऊन आली आहे एक अनोखी चळवळ, भूदानातून पुस्तक दानाकडे, पुस्तक दानातून ज्ञानदानाकडे. तुमच्याकडची साहित्य, विज्ञान, इतिहास किंवा स्पर्धा परीक्षेची जुनी नवीन पुस्तकं दान करा आणि गरजू विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा नवा प्रकाश आणा. कॉल करा 9970442355 9372650422 8668402680 किंवा 9860220303. संपर्क साधल्यानंतर विद्यापीठाची टीम आपल्या ठिकाणी येऊन पुस्तकांचं संकलन करेल. तर वेळ आली आहे तुमच्या जुन्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची.

तुमच्या कपाटात वाचून झालेली पुस्तकं तशीच पडून आहेत का? मग आता वेळ आली आहे त्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची. 11 सप्टेंबर आचार्य विनोबा भावे यांच्या जयंती निमित्त MGM युनिव्हर्सिटी घेऊन आली आहे एक अनोखी चळवळ, भूदानातून पुस्तकदानाकडे, पुस्तकदानातून ज्ञानदानाकडे. तुमच्याकडची साहित्य, विज्ञान, इतिहास किंवा स्पर्धा परीक्षेची जुनी नवीन पुस्तकं दान करा आणि गरजू विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा नवा प्रकाश आणा. कॉल करा 9970442355 9372650422 8668402680 किंवा 9860220303. संपर्क साधल्यानंतर विद्यापीठाची टीम आपल्या ठिकाणी येऊन पुस्तकांचं संकलन करेल. तर वेळ आली आहे तुमच्या जुन्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची.

तुमच्या कपाटात वाचून झालेली पुस्तकं तशीच पडून आहेत का? मग आता वेळ आली आहे त्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची. 11 सप्टेंबर आचार्य विनोबा भावे यांच्या जयंती निमित्त MGM युनिव्हर्सिटी घेऊन आली आहे एक अनोखी चळवळ, भूदानातून पुस्तकदानाकडे, पुस्तकदानातून ज्ञानदानाकडे. तुमच्याकडची साहित्य, विज्ञान, इतिहास किंवा स्पर्धा परीक्षेची जुनी नवीन पुस्तकं दान करा आणि गरजू विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा नवा प्रकाश आणा. कॉल करा 9970442355 9372650422 8668402680 किंवा 9860220303. संपर्क साधल्यानंतर विद्यापीठाची टीम आपल्या ठिकाणी येऊन पुस्तकांचं संकलन करेल. तर वेळ आली आहे तुमच्या जुन्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची.

0: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
1: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
0: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
1: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
0: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.
2: तुमच्या कपाटात वाचून झालेली पुस्तकं तशीच पडून आहेत का? मग आता वेळ आली आहे त्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची. 11 सप्टेंबर आचार्य विनोबा भावे यांच्या जयंती निमित्त MGM युनिव्हर्सिटी घेऊन आली आहे एक अनोखी चळवळ, भूदानातून पुस्तकदानाकडे, पुस्तकदानातून ज्ञानदानाकडे. तुमच्याकडची साहित्य, विज्ञान, इतिहास किंवा स्पर्धा परीक्षेची जुनी नवीन पुस्तकं दान करा आणि गरजू विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा नवा प्रकाश आणा. कॉल करा 9970442355 9372650422 8668402680 किंवा 9860220303. संपर्क साधल्यानंतर विद्यापीठाची टीम आपल्या ठिकाणी येऊन पुस्तकांचं संकलन करेल. तर वेळ आली आहे तुमच्या जुन्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची.

8668402680 किंवा 9860220303 संपर्क साधल्यानंतर विद्यापीठाची टीम आपल्या ठिकाणी येऊन पुस्तकांचं संकलन करेल. तर वेळ आली आहे तुमच्या जुन्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची.

तुमच्या कपाटात वाचून झालेली पुस्तकं तशीच पडून आहेत का? मग आता वेळ आली आहे त्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची. 11 सप्टेंबर आचार्य विनोबा भावे यांच्या जयंती निमित्त MGM युनिव्हर्सिटी घेऊन आली आहे एक अनोखी चळवळ, भूदानातून पुस्तक दानाकडे, पुस्तक दानातून ज्ञानदानाकडे. तुमच्याकडची साहित्य, विज्ञान, इतिहास किंवा स्पर्धा परीक्षेची जुनी नवीन पुस्तकं दान करा आणि गरजू विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा नवा प्रकाश आणा. कॉल करा 9970442355 9372650422 8668402680 किंवा 9860220303. संपर्क साधल्यानंतर विद्यापीठाची टीम आपल्या ठिकाणी येऊन पुस्तकांचं संकलन करेल. तर वेळ आली आहे तुमच्या जुन्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची.

तुमच्या कपाटात वाचून झालेली पुस्तकं तशीच पडून आहेत का? मग आता वेळ आली आहे त्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची. 11 सप्टेंबर आचार्य विनोबा भावे यांच्या जयंती निमित्त MGM युनिव्हर्सिटी घेऊन आली आहे एक अनोखी चळवळ, भूदानातून पुस्तकदानाकडे, पुस्तकदानातून ज्ञानदानाकडे. तुमच्याकडची साहित्य, विज्ञान, इतिहास किंवा स्पर्धा परीक्षेची जुनी नवीन पुस्तकं दान करा आणि गरजू विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा नवा प्रकाश आणा. कॉल करा 9970442355 9372650422 8668402680 किंवा 9860220303. संपर्क साधल्यानंतर विद्यापीठाची टीम आपल्या ठिकाणी येऊन पुस्तकांचं संकलन करेल. तर वेळ आली आहे तुमच्या जुन्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची.

तुमच्या कपाटात वाचून झालेली पुस्तकं तशीच पडून आहेत का? मग आता वेळ आली आहे त्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची. 11 सप्टेंबर आचार्य विनोबा भावे यांच्या जयंती निमित्त MGM युनिव्हर्सिटी घेऊन आली आहे एक अनोखी चळवळ, भूदानातून पुस्तकदानाकडे, पुस्तकदानातून ज्ञानदानाकडे. तुमच्याकडची साहित्य, विज्ञान, इतिहास किंवा स्पर्धा परीक्षेची जुनी नवीन पुस्तकं दान करा आणि गरजू विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा नवा प्रकाश आणा. कॉल करा 9970442355 9372650422 8668402680 किंवा 9860220303. संपर्क साधल्यानंतर विद्यापीठाची टीम आपल्या ठिकाणी येऊन पुस्तकांचं संकलन करेल. तर वेळ आली आहे तुमच्या जुन्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची.

तुमच्या कपाटात वाचून झालेली पुस्तकं तशीच पडून आहेत का? मग आता वेळ आली आहे त्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची. 11 सप्टेंबर आचार्य विनोबा भावे यांच्या जयंती निमित्त MGM युनिव्हर्सिटी घेऊन आली आहे एक अनोखी चळवळ, भूदानातून पुस्तकदानाकडे, पुस्तकदानातून ज्ञानदानाकडे. तुमच्याकडची साहित्य, विज्ञान, इतिहास किंवा स्पर्धा परीक्षेची जुनी नवीन पुस्तकं दान करा आणि गरजू विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा नवा प्रकाश आणा. कॉल करा 9970442355 9372650422 8668402680 किंवा 9860220303. संपर्क साधल्यानंतर विद्यापीठाची टीम आपल्या ठिकाणी येऊन पुस्तकांचं संकलन करेल. तर वेळ आली आहे तुमच्या जुन्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची.

तुमच्या कपाटात वाचून झालेली पुस्तकं तशीच पडून आहेत का? मग आता वेळ आली आहे त्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची. 11 सप्टेंबर आचार्य विनोबा भावे यांच्या जयंती निमित्त MGM युनिव्हर्सिटी घेऊन आली आहे एक अनोखी चळवळ, भूदानातून पुस्तकदानाकडे, पुस्तकदानातून ज्ञानदानाकडे. तुमच्याकडची साहित्य, विज्ञान, इतिहास किंवा स्पर्धा परीक्षेची जुनी नवीन पुस्तकं दान करा आणि गरजू विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा नवा प्रकाश आणा. कॉल करा 9970442355 9372650422 8668402680 किंवा 9860220303. संपर्क साधल्यानंतर विद्यापीठाची टीम आपल्या ठिकाणी येऊन पुस्तकांचं संकलन करेल. तर वेळ आली आहे तुमच्या जुन्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची.

तुमच्या कपाटात वाचून झालेली पुस्तकं तशीच पडून आहेत का? मग आता वेळ आली आहे त्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची. 11 सप्टेंबर आचार्य विनोबा भावे यांच्या जयंती निमित्त MGM युनिव्हर्सिटी घेऊन आली आहे एक अनोखी चळवळ, भूदानातून पुस्तकदानाकडे, पुस्तकदानातून ज्ञानदानाकडे. तुमच्याकडची साहित्य, विज्ञान, इतिहास किंवा स्पर्धा परीक्षेची जुनी नवीन पुस्तकं दान करा आणि गरजू विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा नवा प्रकाश आणा. कॉल करा 9970442355 9372650422 8668402680 किंवा 9860220303. संपर्क साधल्यानंतर विद्यापीठाची टीम आपल्या ठिकाणी येऊन पुस्तकांचं संकलन करेल. तर वेळ आली आहे तुमच्या जुन्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची.

तुमच्या कपाटात वाचून झालेली पुस्तकं तशीच पडून आहेत का? मग आता वेळ आली आहे त्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची. 11 सप्टेंबर आचार्य विनोबा भावे यांच्या जयंती निमित्त MGM युनिव्हर्सिटी घेऊन आली आहे एक अनोखी चळवळ, भूदानातून पुस्तकदानाकडे, पुस्तकदानातून ज्ञानदानाकडे. तुमच्याकडची साहित्य, विज्ञान, इतिहास किंवा स्पर्धा परीक्षेची जुनी नवीन पुस्तकं दान करा आणि गरजू विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा नवा प्रकाश आणा. कॉल करा 9970442355 9372650422 8668402680 किंवा 9860220303. संपर्क साधल्यानंतर विद्यापीठाची टीम आपल्या ठिकाणी येऊन पुस्तकांचं संकलन करेल. तर वेळ आली आहे तुमच्या जुन्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची.

तुमच्या कपाटात वाचून झालेली पुस्तकं तशीच पडून आहेत का? मग आता वेळ आली आहे त्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची. 11 सप्टेंबर आचार्य विनोबा भावे यांच्या जयंती निमित्त MGM युनिव्हर्सिटी घेऊन आली आहे एक अनोखी चळवळ, भूदानातून पुस्तकदानाकडे, पुस्तकदानातून ज्ञानदानाकडे. तुमच्याकडची साहित्य, विज्ञान, इतिहास किंवा स्पर्धा परीक्षेची जुनी नवीन पुस्तकं दान करा आणि गरजू विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा नवा प्रकाश आणा. कॉल करा 9970442355 9372650422 8668402680 किंवा 9860220303. संपर्क साधल्यानंतर विद्यापीठाची टीम आपल्या ठिकाणी येऊन पुस्तकांचं संकलन करेल. तर वेळ आली आहे तुमच्या जुन्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची.

तुमच्या कपाटात वाचून झालेली पुस्तकं तशीच पडून आहेत का? मग आता वेळ आली आहे त्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची. 11 सप्टेंबर आचार्य विनोबा भावे यांच्या जयंती निमित्त MGM युनिव्हर्सिटी घेऊन आली आहे एक अनोखी चळवळ, भूदानातून पुस्तकदानाकडे, पुस्तकदानातून ज्ञानदानाकडे. तुमच्याकडची साहित्य, विज्ञान, इतिहास किंवा स्पर्धा परीक्षेची जुनी नवीन पुस्तकं दान करा आणि गरजू विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा नवा प्रकाश आणा. कॉल करा 9970442355 9372650422 8668402680 किंवा 9860220303. संपर्क साधल्यानंतर विद्यापीठाची टीम आपल्या ठिकाणी येऊन पुस्तकांचं संकलन करेल. तर वेळ आली आहे तुमच्या जुन्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची.

मागच्या कपाटात वाचून झालेली पुस्तकं तशीच पडून आहेत का? मग आता वेळ आली आहे त्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची. 11 सप्टेंबर आचार्य विनोबा भावे यांच्या जयंती निमित्त MGM युनिव्हर्सिटी घेऊन आली आहे एक अनोखी चळवळ, भूदानातून पुस्तकदानाकडे, पुस्तकदानातून ज्ञानदानाकडे. तुमच्याकडची साहित्य, विज्ञान, इतिहास किंवा स्पर्धा परीक्षेची जुनी नवीन पुस्तकं दान करा आणि गरजू विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा नवा प्रकाश आणा. कॉल करा 9970242355 9372650422 8668402680 किंवा 9860220303. संपर्क साधल्यानंतर विद्यापीठाची टीम आपल्या ठिकाणी येऊन पुस्तकांचं संकलन करेल. तर वेळ आली आहे तुमच्या जुन्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची.

तुमच्या कपाटात वाचून झालेली पुस्तकं तशीच पडून आहेत का? मग आता वेळ आली आहे त्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची. 11 सप्टेंबर आचार्य विनोबा भावे यांच्या जयंती निमित्त MGM युनिव्हर्सिटी घेऊन आली आहे एक अनोखी चळवळ, भूदानातून पुस्तकदानाकडे, पुस्तकदानातून ज्ञानदानाकडे. तुमच्याकडची साहित्य, विज्ञान, इतिहास किंवा स्पर्धा परीक्षेची जुनी नवीन पुस्तकं दान करा आणि गरजू विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा नवा प्रकाश आणा. कॉल करा 9970442355 9372650422 8668402680 किंवा 9860220303. संपर्क साधल्यानंतर विद्यापीठाची टीम आपल्या ठिकाणी येऊन पुस्तकांचं संकलन करेल. तर वेळ आली आहे तुमच्या जुन्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची.

तुमच्या कपाटात वाचून झालेली पुस्तकं तशीच पडून आहेत का? मग आता वेळ आली आहे त्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची. 11 सप्टेंबर आचार्य विनोबा भावे यांच्या जयंती निमित्त MGM युनिव्हर्सिटी घेऊन आली आहे एक अनोखी चळवळ, बुदानातून पुस्तक दानाकडे, पुस्तक दानातून ज्ञानदानाकडे. तुमच्याकडची साहित्य, विज्ञान, इतिहास किंवा स्पर्धा परीक्षेची जुनी नवीन पुस्तकं दान करा आणि गरजू विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा नवा प्रकाश आणा. कॉल करा 9970442355 9372650422 8668402680 किंवा 9860220303. संपर्क साधल्यानंतर विद्यापीठाची टीम आपल्या ठिकाणी येऊन पुस्तकांचं संकलन करेल. तर वेळ आली आहे तुमच्या जुन्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची.

0: नमस्कार, छत्रपती संभाजी नगर,
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM।
2: ज्याचं आपल्यावर प्रेमच नाही त्याच्यावर प्रेम करायचं दुखणं तुम्हाला नाही कळणार।

0: तुमच्या कपाटात वाचून झालेली पुस्तकं तशीच पडून आहेत का? मग आता वेळ आली आहे त्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची. 11 सप्टेंबर आचार्य विनोबा भावे यांच्या जयंती निमित्त MGM युनिव्हर्सिटी घेऊन आली आहे एक अनोखी चळवळ, भूदानातून पुस्तकदानाकडे, पुस्तकदानातून ज्ञानदानाकडे. तुमच्याकडची साहित्य, विज्ञान, इतिहास किंवा स्पर्धा परीक्षेची जुनी नवीन पुस्तकं दान करा आणि गरजू विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा नवा प्रकाश आणा. कॉल करा 9970442355 9372650422 8668402680 किंवा 9860220303. संपर्क साधल्यानंतर विद्यापीठाची टीम आपल्या ठिकाणी येऊन पुस्तकांचं संकलन करेल. तर वेळ आली आहे तुमच्या जुन्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची.
1: सात बाई सात बायका सात जीवाची सफर आता राणीच्या देशात.

0: त्याकडे फेकताय खरा.
1: मला नाही वाटत त्याला मराठी येत असेल.
0: तुम्हारे कंट्री का कौतुक आहे.
1: मराठी येत नसेल तर हिंदी काय येत असेल त्याला.
2: मला ना तुला काहीतरी गिफ्ट द्यायचं,
1: काहीतरी मेजर.

0: गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
1: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
0: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
1: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
0: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 or visit www.mgmu.ac.in.

तुमच्या कपाटात वाचून झालेली पुस्तकं तशीच पडून आहेत का? मग आता वेळ आली आहे त्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची. 11 सप्टेंबर आचार्य विनोबा भावे यांच्या जयंती निमित्त MGM युनिव्हर्सिटी घेऊन आली आहे एक अनोखी चळवळ, भूदानातून पुस्तकदानाकडे, पुस्तकदानातून ज्ञानदानाकडे. तुमच्याकडची साहित्य, विज्ञान, इतिहास किंवा स्पर्धा परीक्षेची जुनी नवीन पुस्तकं दान करा आणि गरजू विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा नवा प्रकाश आणा. कॉल करा 9970442355 9372650422 8668402680 किंवा 9860220303. संपर्क साधल्यानंतर विद्यापीठाची टीम आपल्या ठिकाणी येऊन पुस्तकांचं संकलन करेल. तर वेळ आली आहे तुमच्या जुन्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची.

0: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
1: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
0: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
1: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
0: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgm.edu.

तुमच्या कपाटात वाचून झालेली पुस्तकं तशीच पडून आहेत का? मग आता वेळ आली आहे त्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची. 11 सप्टेंबर आचार्य विनोबा भावे यांच्या जयंती निमित्त MGM युनिव्हर्सिटी घेऊन आली आहे एक अनोखी चळवळ, बुदानातून पुस्तकदानाकडे, पुस्तकदानातून ज्ञानदानाकडे. तुमच्याकडची साहित्य, विज्ञान, इतिहास किंवा स्पर्धा परीक्षेची जुनी नवीन पुस्तकं दान करा आणि गरजू विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा नवा प्रकाश आणा. कॉल करा 9970442355 9372650422 8668402680 किंवा 9860220303. संपर्क साधल्यानंतर विद्यापीठाची टीम आपल्या ठिकाणी येऊन पुस्तकांचं संकलन करेल. तर वेळ आली आहे तुमच्या जुन्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची.

तुमच्या कपाटात वाचून झालेली पुस्तकं तशीच पडून आहेत का? मग आता वेळ आली आहे त्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची. 11 सप्टेंबर आचार्य विनोबा भावे यांच्या जयंती निमित्त MGM युनिव्हर्सिटी घेऊन आली आहे एक अनोखी चळवळ, भूदानातून पुस्तकदानाकडे, पुस्तकदानातून ज्ञानदानाकडे. तुमच्याकडची साहित्य, विज्ञान, इतिहास किंवा स्पर्धा परीक्षेची जुनी नवीन पुस्तकं दान करा आणि गरजू विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा नवा प्रकाश आणा. कॉल करा 9970442355 9372650422 8668402680 किंवा 9860220303. संपर्क साधल्यानंतर विद्यापीठाची टीम आपल्या ठिकाणी येऊन पुस्तकांचं संकलन करेल. तर वेळ आली आहे तुमच्या जुन्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची.